0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत। आत्ता दीप भव।

0: किस्सों का कारवा विद आरजे अदनान ऑन एमजीएम 90.8 FM।
1: सर, मी नेहमी खूप मेहनत करतो, अभ्यास करतो, पण प्रत्येक वेळी नापास होतो। बाकीचे विद्यार्थी माझी चेष्टा करत आहेत। सर म्हणतात, शांत हो, हा ग्लास घे आणि कॉरिडॉर मध्ये फेरफटका मार। फक्त निरीक्षण कर की इतर लोक कशी प्रतिक्रिया देत आहेत। तो काही वेळाने जाऊन परत आला। मग शिक्षकाने त्याला विचारलं, मग तुला काय जाणवलं यातून? तो म्हणाला, सर, काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे पाहिलं, काही माझ्यावर हसले, तर काहींनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं। पुन्हा त्याला सरांनी सांगितलं, आता हा पूर्ण भरलेला ग्लास घेऊन जा आणि एकही थेंब सांडू नकोस। तो मुलगा तो ग्लास घेऊन जातो। तो गेला आणि त्याने आपलं संपूर्ण लक्ष फक्त त्या ग्लासावर केंद्रित केलं। पुन्हा त्याला सरांनी विचारलं, आता सांग, यावेळी तुला काय जाणवलं? तो म्हणाला, मी फक्त त्या ग्लासवर लक्ष केंद्रित केलं, त्यामुळं पाणी सांडलं नाही आणि मी त्यातलं बहुतेक पाणी वाचवू शकलो। सरांनी त्याला सांगितलं, हेच माझं उत्तर आहे। जेव्हा तू इतरांकडे लक्ष दिलंस तेव्हा तुझं बरंच पाणी सांडलं, पण जेव्हा तू पूर्ण लक्ष त्या ग्लासवर केंद्रित केलं तेव्हा फक्त काही थेंब सांडले आणि इतर लोक काय म्हणत होते याकडे तुझं दुर्लक्ष होतं। इथे हा ग्लास म्हणजे तू स्वतः आहेस। जेव्हा तू इतर लोक काय म्हणतात यावर लक्ष केंद्रित करतोस तेव्हा तू तुझं सर्वोत्तम करण्याची क्षमता गमावून बसतोस। आणि नेहमी लक्षात ठेव, लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिलात तर तुमची ऊर्जा आणि क्षमता वाया जाते। इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचं सर्वोत्तम देत राहा।
0: किस्सों का कारवा विद आरजे अदनान ऑन एमजीएम 90.8 FM।

0: Let's play the game. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan, tumcha sobat ahe.
1: All is well with RJ Adnan.
0: आणि यावेळेस आपण एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला एक म्हण ऐकवतो आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगत असतात. आजची म्हण अशी आहे की शीतावरून भाताची परीक्षा. तर ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल की यार तुझी तर आता शीतावरून भाताची परीक्षा आहे. तर या म्हणीचा अर्थ नाही मी नाही सांगणार. हो जर तुम्ही मला याचा अर्थ सांगा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. तर लवकर करा आणि लवकरात लवकर उत्तर द्या शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ काय आणि ऐकत रहा
2: किस्सो का कारवा विथ आरजी अदनान ऑन एमजीएम 90.8 एफएम.

0: वेलकम बॅक. युअर लिस्निंग MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि हेल्दी लाईफ मध्ये आज आपण बोलत आहोत व्हिटॅमिन्स बद्दल. आपल्या सोबत आहे डॉक्टर अश्लेषा जांबुरे मॅम, MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. तर मॅम, आतापर्यंत आपण B1 व्हिटॅमिन बद्दल जाणून घेतलं, तर आता व्हिटॅमिन B2 बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर एक्झॅक्टली व्हिटॅमिन B2 म्हणजे काय?
1: व्हिटॅमिन B2 ह्याला आम्ही आमच्या भाषेत रायबोफ्लेविन असे म्हणतो. हे सुद्धा शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या अनेक एन्झाईम्स साठी आवश्यक असतं. त्याबरोबरच त्वचा, डोळे आणि तोंडाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्वाचे आहे.
0: आणि व्हिटॅमिन B2 चे कार्य काय?
1: व्हिटॅमिन B2 हे मुख्यतः आपल्याला ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करते. त्याबरोबरच कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि चरबीच्या चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये याचा सहभाग असतो. त्याबरोबरच त्वचा आणि तोंडाचे आरोग्य राखते, डोळ्यांचे आरोग्य राखण्यात मदत करते. शरीरामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन नावाची जी प्रक्रिया सुरू असते त्यामध्ये सुद्धा हे महत्वाचे काम करते.
0: आणि व्हिटॅमिन B2 चे आहारातील स्त्रोत कोणते?
1: B2 चे स्त्रोत आहेत मुख्यतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. त्याचबरोबर दही, चीज, अंडी, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बदाम आणि नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये मांस आणि फिश हे व्हिटॅमिन B2 चे मुख्य स्त्रोत आहेत.
0: आणि व्हिटॅमिन B2 ची कमतरता झाल्यास काय लक्षणे दिसतात?
1: व्हिटॅमिन B2 च्या कमतरतेला अरायबोफ्लेविनोसिस असे म्हणतात. यामध्ये ओठांच्या कोपऱ्यांना भेगा पडणे, तोंडाच्या कोपऱ्यांना जखमा होणे, जीभ लाल होणे किंवा दुखणे, तोंडात जळजळ होणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यात जळजळ आणि पाणी येणे आणि प्रकाश सहन न होणे ही मुख्य लक्षणे दिसतात.
0: आणि तोंडाच्या कोपऱ्यांना भेगा पडणे कोणते व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते?
1: हे प्रामुख्याने व्हिटॅमिन B2 अर्थात रायबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे होतं. त्याला अँग्युलर स्टोमॅटायटिस असे म्हणतात.
0: आणि असं म्हणतात की दूध हा सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, पण यापाठीमागे कारण काय?
1: जसं आपण पाहिलं, दूध रायबोफ्लेविन किंवा B2 हे दुधामध्ये असतं आणि हे जे रायबोफ्लेविन असतं हे प्रकाशात संवेदनशील असतं. त्यामुळे दूध दीर्घकाळ सूर्यप्रकाशात ठेवलंच त्यातील व्हिटॅमिन B2 हे नष्ट होऊ शकते. त्यामुळे दूध हे नेहमी अपारदर्शक डब्यात ठेवावे किंवा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
0: सो व्हिटॅमिन B2 काय असतं, कशा प्रकारे हे काम करतं, किती महत्वाचं आहे याबद्दल सविस्तर आपण जाणून घेतलं. Stay tuned.
2: Only on MGM 90.8 FM.

0: सध्या कर्णपुरा यात्रा सुरू आहे आणि तिथे गेल्यावर ना एक प्रश्न आपल्या सर्वांना पडतोय.
1: ऑल इज वेल विथ आरजे अदनान.
0: प्रश्न कोणता खूप मोठा नाहीये, पण जर तुम्ही कर्णपुरा यात्रेत तुमची गाडी पार्क करत असाल तर तुम्हाला प्रश्न पडतोय की यार एका पार्किंग मध्ये 30 रुपये तर दुसऱ्या पार्किंग मध्ये 40 रुपये अशा प्रकारे हे रेट्स का आहेत. कर्णपुरा यात्रेत पार्किंग साठी 2 पार्किंग तयार करण्यात आलेली आहेत तर रेट पण सेम असायला पाहिजे ना. बट और एक यहाँ पर गोलमाल क्या सुरू आहे पता आहे, आपण जेव्हा पावती फाडतोय ना पार्किंगची आपण गाडी लावल्यावर तर त्या पावतीवर रेट्स लिहिलेली नाहीये. म्हणजे पावती किती रुपयाची आहे ते काही माहीत नाहीये, ऑफिशियली रेट किती आहे ते पण माहीत नाहीये. आणि 2 पार्किंग आहेत आणि दोन्ही पार्किंगचे रेट्स वेगवेगळे आहेत. एका पार्किंगमध्ये 30 रुपये तर दुसऱ्यामध्ये 40 रुपये. अशा प्रकारे हा पूर्ण कारभार सुरू आहे. तो इसे कहते हैं गोलमाले भाई, सब कुछ गोलमाल ही है. सवाल यही उठता है कि एग्जैक्टली पार्किंग की फीस कितनी है ऑफिशियल तरीके से जो महानगर पालिका ठहराती है ना उस तरीके से, और अनऑफिशियली ये कितना पैसा वसूल करते हैं. हालांकि पिछले साल की बात करें तो आई थिंक 20 रुपये पार्किंग फीस थी और इस साल 30 और 40 रुपये, इस तरीके से 10-10 रुपये से रेट्स बढ़ गए हैं. और यहाँ पर इसका जो कॉन्ट्रैक्ट लेता है भाई, उनसे सवाल करने जाओ तो वो पूछते हैं कि तुम्हारा इतनी गाड़ी लाओ इधर लाओ ना इधर गाड़ी बाहर लाओ, पन एक्स्ट्रा का ही प्रश्न विचारू ना. और अगर ऐसा कुछ है तो ये बहुत बड़ा स्कैम शुरू है भाई, और इसके ऊपर तो कोई सवाल उठाएगा नहीं क्योंकि किसको किसकी पड़ी है, किसी की नहीं, बस आम आदमी के जेब से 10 रुपये एक्स्ट्रा कटने ही वाले है. खैर क्या ही बोले आप, चलता है चलने दो, बल्कि चलता ही आ रहा है और इसकी आदत हम सभी को लग चुकी है. राउंड दिया, स्टे ट्यून्ड.
1: ऑल इज वेल विद आरजे अदनान,
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: एंड जेंटलमैन, मैं हूं देवन, देवन युवराज। माफ करना बेथोवन साहब, दे थिंक आई एम अ बैड गाय, दे आर राइट, आई एम अ बैड गाय। थोड़ा सा जिद्दी हूं, थोड़ा सा आवारा, थोड़ा सा पागल, थोड़ा सा नाकारा, यानी टोटल मिला के आई एम अ बैड गाय। ये है मेरी महबूबा जो सोचती है कि मुझे कुछ नहीं आता, ना साज है ना आवाज है, पर मैं बनूंगा सुपरस्टार। जाने मन, जान लो एक राज, अब सुनो मेरी आवाज।
1: लेट्स प्ले द गेम, यू आर लिसनिंग MTM 90.8 FM।
2: ऑल इज वेल विद RJ अदनान।
1: आणि यावेळेस ना तर आपण एक गेम खेळत असतो, म्हणजे मी सकाळी या गेमला सुरुवात केली होती आणि यात एक म्हण मी तुम्हाला ऐकवतो आणि त्याचा अर्थ काय होतो त्याचं उत्तर तुम्ही मला देत असतात। तर म्हणाची अशी होती की शीतावरून भाताची परीक्षा। तर या म्हणीचा अर्थ काय, तर थोड्याशा पुराव्यावरून संपूर्ण गोष्टीची परीक्षा करणे, यालाच म्हणतात शीतावरून भाताची परीक्षा असणे। तर या म्हणीचं एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे सुजाता जाधव यांनी। कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, तुम्ही आजचे विनर बनला आहात, खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे विनर बनू शकता, फक्त उत्तर देत राहा आणि ऐकत राहा
3: किस्सो का कारवा विथ RJ अदनान ऑन MTM 90.8 FM।

तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झाला आपला। मित्रांनो मला सांगा, लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? कुणाला डॉक्टर व्हायचं होतं, कुणाला क्रिकेटर व्हायचं होतं, कुणाला पायलट। आणि गंमत म्हणजे तेव्हा आपल्याला वाटायचं की मोठं झालं की आपल्याला कोणीच काही बोलणार नाही। पण मोठं झाल्यावर कळलं जबाबदारीता अजूनच वाढत चालले। मित्रांनो गंमत बाजूला ठेवूया। मित्रांनो लहानपणी पाहिलेल्या स्वप्नच आपल्याला पुढे जायची ताकद देतात। आणि याच स्वप्नांबद्दल सतत बोलणारी एक व्यक्ती म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम। आणि त्यांची आज जयंती आहे। 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधल्या रामेश्वरम इथे त्यांचा जन्म झाला। लहानपणी ते न्यूजपेपर वाटायचं काम करायचे।

पुढे मेहनत, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ते भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले आणि देशाचे राष्ट्रपतीही बनले. आता विचार करा ना, न्यूजपेपर वाटणारा एक मुलगा पुढे देशाचा राष्ट्रपती होतो, म्हणजे सुरुवात कुठून झाली यापेक्षा आपण पुढे काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आपलं एखादं स्वप्न आपण खरंच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय का की फक्त मनातच ठेवून दिलंय? कारण स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण ते पूर्ण करायला मेहनत नक्की लागते. आजच्या या खास दिवशी कलाम सरांना मनापासून अभिवादन. मी आहे आर जे भूषण. शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असते जिच्याशी बोलल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन करावं असं वाटतं. एखादा शिक्षक, एखादा मित्र किंवा घरातली एखादी व्यक्ती. कलाम सर अनेक विद्यार्थ्यांसाठी अशीच प्रेरणा होते. राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा त्यांचं विद्यार्थ्यांशी असलेलं नातं तसंच राहिलं. त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला, त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आणि त्यांच्या मनात नवीन स्वप्न निर्माण करायला आवडायचं. आणि मला त्यांची हीच गोष्ट खूप महत्वाची वाटते, कारण मोठं पद मिळालं की काही लोकांभोवती अंतर निर्माण होतं, पण कलाम सरांनी विद्यार्थ्यांशी असलेली जवळीक कायम ठेवली. आता आपल्या आयुष्यातलं बघा ना, एखादं लहान मूल आपल्याला प्रश्न विचारतो तर आपण काय म्हणतो, अरे किती प्रश्न विचारतो हा. पण कदाचित त्याच्या प्रश्नातून त्या मुलाची जिज्ञासा वाढत असते. मुलांना प्रत्येक गोष्ट लगेच समजली पाहिजे असं नाही, पण त्यांना प्रश्न विचारू द्या, चुका करू द्या आणि पुन्हा प्रयत्न करू द्या. कलाम सरांच्या जयंतीनिमित्त आजचा विचार हाच की आपल्या आजूबाजूला एखाद्या विद्यार्थ्याला किंवा लहान मुलांना प्रोत्साहन द्या. त्याला सांगा की तू प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाला माहित, आज आपण दिलेला एक छोटासा विश्वास उद्या त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरू शकतो. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ हे तो बात करे.

हॉस्पिटल संत तुकाराम नाट्यगृह रोड फोस्टर होमिओपैथी कॉलेज कैंपस सिडको एन फाय छत्रपती संभाजीनगर। डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूईटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या घरातली एखादी व्यक्ती अशी असते जी स्वतः थकली असली तरी बाकीच्यांची काळजी घेणं सोडत नाही आणि घराबरोबर शेत, जनावर, मूल आणि इतर जबाबदाऱ्याही सांभाळणाऱ्या ग्रामीण महिलांचा विचार केला तर त्यांच्या दिवसात किती कामं असतील याचा विचार करा. मित्रांनो, आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ रुरल वुमन. आपल्या गावाकडे बघा, एखादी महिला सकाळी लवकर उठून घरातली कामं करते, शेतात जाते, जनावरांना चारा पाणी देते, मुलांकडे लक्ष देते आणि हे सगळं करून सुद्धा वेळ मिळाला तर स्वतःसाठी थोडा वेळ काढते. पण तिचं काम फक्त घर सांभाळण्यापुरतं मर्यादित नसतं. शेतीत निर्णय घेणं, बचत गट चालवणं, छोटा व्यवसाय सुरू करणं, घराच्या आर्थिक नियोजनात हातभार लावणं, अशा कितीतरी गोष्टींमध्ये ग्रामीण महिलांचा मोठा वाटा असतो. आणि गंमत बघा ना, घरात एखादी गोष्ट कुठे ठेवली हे आपल्याला सापडत नाही तेव्हा आपण कोणाला विचारतो, आई हे कुठे ठेवलंय ग? आणि आईनी जागा सांगितली की 5 सेकंदात ती वस्तू सापडते. आपल्या घरातल्या महिलांना आपण गृहित धरत नाही ना, याचा सुद्धा विचार करायला हवा. आज आपल्या घरातल्या, गावातल्या किंवा शेतात राबणाऱ्या एखाद्या महिलेला मनापासून धन्यवाद म्हणा, कारण तिचं काम फक्त दिसतं म्हणून महत्वाचं नाही तर तिच्या कष्टामुळे अनेकांची स्वप्न पुढे जातात. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, जेवायला बसल्यावर ताट वाढलेलं असतं, भाजी छान असते, गरमागरम पोळ्या असतात आणि तेवढ्यात आईचा आवाज येतो, आधी हात धुवणे. लहानपणी किती वेळा ऐकलं असेल ना, तेव्हा वाटायचं आई उगाच मागे लागते. पण खरं सांगायचं तर या एका सवयीमुळे पोटाच्या अनेक त्रासांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. मित्रांनो, आज आहे 15 ऑक्टोबर, म्हणजे ग्लोबल हँडवॉश डे. फक्त पाण्याखाली हात धरले म्हणजे हात स्वच्छ झाले असं नाही. साबण लावून दोन्ही तळहात, हातांच्या बोटांमधली जागा, नखांखालचा भाग आणि अंगठे व्यवस्थित घासायला हवेत. यासाठी साधारण 20 सेकंद द्या. जेवण्याआधी, शौचालय वापरल्यानंतर आणि बाहेरून घरी आल्यावर हात धुण्याची सवय खूप उपयोगी पडते. म्हणजे ही सवय फक्त लहान मुलांसाठीच नाही, तर आपण मोठ्यांनाही ती पाळायला हवी. मित्रांनो, घरातल्या सगळ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत दाखवा. आणि हो, साबण लावून हात धुताना 20 सेकंद पूर्ण करा, कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी मोठा खर्च करावा लागतोच असं नाही. कधी कधी छोट्या सवयी सुद्धा पुरेशा असतात. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, थिएटरमध्ये रजनीकांतची एंट्री झाली की फक्त हिरोची एंट्री होत नाही तर फॅन्सचा आवाजही चढतो. शिट्ट्या, टाळ्या आणि स्क्रीनवरचा तो स्वॅग, रजनीकांतची स्टाईलच वेगळी. आणि आज रजनीकांत फॅन्ससाठी खास दिवस आहे, कारण की आज जेलर 2 मूवी थिएटरमध्ये रिलीज झालाय. मित्रांनो, 2023 मध्ये आलेला जेलर या मूवीमध्ये टायगर मुथुवेल पांडियन या कॅरेक्टरमध्ये रजनीकांतने आपल्याला एंटरटेन केलं होतं. आता डायरेक्टर नेल्सन दिलीप कुमार या सिक्वेल मधून तीच गोष्ट पुढे घेऊन जातोय आणि यावेळी आर्टिस्टची फौज सुद्धा खूप मोठी आहे. रजनीकांत सोबत मोहनलाल, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन आणि एस जे सूर्या असे ऍक्टर्स मूवीमध्ये आहे आणि जबरदस्त म्युझिक दिलेलं आहे रॉक स्टार अनिरुद्धने, ज्याचंच म्युझिक जेलर फर्स्ट साठी सुद्धा होतं. आता एवढे मोठे आर्टिस्ट ऍक्टर्स मूवीमध्ये असतील तर कोणाची एंट्री सगळ्यात भारी आहे हे पाहण्यास सुद्धा एक एक्साइटमेंट आहे. आणि मित्रांनो, मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस मूवी पाहायला जाता त्यावेळेस तुम्हाला काय सगळ्यात जास्त आवडतं? हिरोची जबरदस्त एंट्री, जबरदस्त डायलॉग की म्युझिक? आणि रजनीकांतचा मूवी असला तर हे सगळं असतं. आणि रजनीकांतचा मूवी थिएटरमध्ये लागलाय तर शांत बसून बघणं थोडंसं अवघड जातं. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. छत्रपती संभाजीनगर कारणो एक गोष्ट सांगा, घरात नळाला पाणी आलं की तुमच्या घरात काय वातावरण असतं? कुणी बादल्या भरायला घेतं, कुणी टाके तपासायला जातं, तर कुणी लगेच घरात आणि कॉलनीत अनाउन्समेंट देतं, पाणी आलं पाणी आलं. मित्रांनो, आपल्या शहरात पाणी पुरवठ्याचा विषय अनेक भागात महत्वाचा आहे, आणि विशेषतः ज्या भागात अजून नियमित पाणी पुरवठ्याचं जाळं पूर्णपणे पोहोचलेलं नाही तिथल्या नागरिकांना पाण्यासाठी नियोजन करावं लागतं. आणि याच्याच पार्श्वभूमीवर शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याचं जाळं नसलेल्या भागात कामाला वेग देण्यात आला आहे. सप्टेंबरच्या अखेरीस आलेल्या माहितीनुसार पाण्याच्या टाक्यांची चाचणी, स्वच्छता आणि अंतर्गत पाइपलाईन जोडण्याचं काम सुरू होतं. आता दिवाळीपूर्वी काही भागात टप्प्याटप्प्यात पाणी पुरवठा सुरू करण्याचं नियोजन असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. आता नागरिकांच्या मनात एक प्रश्न असणार, प्रत्यक्षात नळाला नियमित पाणी कधी येणार? कारण योजना किती मोठी आहे यापेक्षा पाणी किती नियमित येतं हे नागरिकांसाठी जास्त महत्वाचं आहे. मला सांगा, तुमच्या भागात पाणी किती दिवसांनी येतं? नवीन पाईपलाईनचं काम झालंय का? आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. मला व्हॉट्सअप करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर, किंवा DM करा इंस्टाग्रामवरती. माझा इंस्टाग्राम ID आहे RJ_भूषण.पवार. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक. एमजे रेडिओ 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, असं कधी झालंय का की तुम्ही एकदम शांत बसलेले आहात आणि अचानक सुरू होते उचकी. मग आपण पाणी पितो, श्वास रोखून धरतो आणि घरातली एखादी व्यक्ती लगेच सांगते, अरे थांब, कोणीतरी ना तुझी आठवण काढली. आता खरंच आठवत असेल का नाही हे वेगळं, पण उचकी का लागते हे तुम्हाला माहिती का? आपल्या छातीत आणि पोटाच्या मध्ये डायफ्राम नावाचा एक स्नायू असतो. आपण श्वास घेताना हा स्नायू महत्वाचं काम करतो. कधी त्याला अचानक अनैच्छिक आकुंचन आलं की लगेच आवाज तयार होतो आणि आपल्याला उचकी लागते. खूप घाईघाईने जेवण, एकदम भरपूर खाणं, गॅस असलेली पेय पिणं किंवा अचानक तापमानात बदल, अशा गोष्टींमुळे काही वेळा उचकी लागू शकते. आता उचकी लागते तर काय करायचं? थोडं शांत व्हा, हळूहळू पाणी प्या आणि श्वास नियमित ठेवा. बहुतेक वेळा उचकी आपोआप थांबते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उचकी थांबवण्यासाठी घाबरवणं किंवा धोकादायक प्रयोग करणं टाळा. उचकी 48 तासांपेक्षा जास्त सुरू राहिली किंवा खाण्यापिण्यात आणि झोपण्यात त्रास होऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि आता खरं सांगा, उचकी लागली की तुमच्या घरात कोणता उपाय केला जातो? पाणी पिणं, श्वास रोखणं की कोणीतरी घाबरवणं? तुमचे घरगुती किस्से ऐकायला आम्हालाही आवडतील, पण लक्षात ठेवा, प्रत्येक घरगुती उपाय हा वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला असेलच असं नाही. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

सध्या कर्णपुरा यात्रा सुरू आहे आणि तिथे गेल्यावर ना एक प्रश्न आपल्या सर्वांना पडतोय. प्रश्न कोणता? खूप मोठा नाहीये, पण जर तुम्ही कर्णपुरा यात्रेत तुमची गाडी पार्क करत असाल तर तुम्हाला प्रश्न पडतोय की यार एका पार्किंग मध्ये 30 रुपये तर दुसऱ्या पार्किंग मध्ये 40 रुपये अशा प्रकारे हे रेट्स का आहेत. कर्णपुरा यात्रेत पार्किंग साठी 2 पार्किंग तयार करण्यात आलेली आहेत तर रेट पण सेम असायला पाहिजे ना. बट और एक यहाँ पर गोलमाल क्या सुरू आहे पता आहे, आपण जेव्हा पावती फाडतोय ना पार्किंगची आपण गाडी लावल्यावर तर त्या पावतीवर रेट्स लिहिलेली नाहीये. म्हणजे पावती किती रुपयाची आहे ते काय माहीत नाहीये, ऑफिशियली रेट किती आहे ते पण माहीत नाहीये. आणि 2 पार्किंग आहेत आणि दोन्ही पार्किंगचे रेट्स वेगवेगळे आहेत. एका पार्किंगमध्ये 30 रुपये तर दुसऱ्यामध्ये 40 रुपये अशा प्रकारे हा पूर्ण कारभार सुरू आहे. तो इसे कहते हैं गोलमाल है भाई, सब कुछ गोलमाल ही है. सवाल ये उठता है कि एग्जैक्टली पार्किंग की फीस कितनी है ऑफिशियल तरीके से जो महानगर पालिका ठहराती है ना उस तरीके से, और अनऑफिशियली ये कितना पैसा वसूल करते हैं. हालांकि पिछले साल की बात करें तो आई थिंक 20 रुपये पार्किंग फीस थी और इस साल 30 और 40 रुपये, इस तरीके से 10-10 रुपये से रेट्स बढ़ गए हैं. और यहाँ पर इसका जो कॉन्ट्रैक्ट लेता है भाई, उनसे सवाल करने जाओ तो वो पूछते हैं कि तुम्हारा इतने गाड़ी लावाई जिधर लावा ना इधर गाड़ी बाहर लावा, पन एक्स्ट्रा का ही प्रश्न विचारू ना. और अगर ऐसा कुछ है तो ये बहुत बड़ा स्कैम शुरू है भाई, और इसके ऊपर तो कोई सवाल उठाएगा नहीं क्योंकि किसको किसकी पड़ी है, किसी की नहीं, बस आम आदमी के जेब से 10 रुपये एक्स्ट्रा कटने ही वाले है. खैर क्या ही बोले आप, चलता है चलने दो, बल्कि चलता ही आ रहा है और इसकी आदत हम सभी को लग चुकी है. Sound ya. Stay tuned. All is well with RJ Adnan. Only on MGM 90.8 FM.